बेडर तोरा नीला चोला छे फुट जुसा लशके हाथ च तीर ते वांग गात्रे रखिया